0: मग काही शक्य आहे म्हणून कळवणं वेडी आहेस की काय?
1: सुभाष, मी थट्टा नाही करत आहे, मला खरंच हे काम घ्यायचंय.
0: हे पा, तुला इथं अस्वस्थ वाटत, या घरात तुझा जोगत काही काम नाही म्हणून तू गुदमरतेस. पण यावर तोड काय? घर सोडून कुठेतरी आडगावी जाऊन भूतासारखं राहणं, घरातून निघून जाणं.
2: सो